आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आता सविस्तर बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसंच शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग अर्थात GPR संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत असून सर्व विभागांनी 15 ऑगस्टपर्यंत भरीव प्रगती करावी तसंच प्रत्येक सेवेचं नव्यानं पुनरावलोकन करून कागदपत्रांची संख्या कमी करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स एज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं.

0: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीनं संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत एक बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की परीक्षा पद्धती पारदर्शीच असली पाहिजे तसंच परीक्षा वेळेत होऊन निकालही वेळेत लागले पाहिजेत. मात्र त्यासाठी सुधारणा करताना प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे संगणक आधारित परीक्षा पद्धती लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल. त्या अनुषंगानं आता पुढील निर्णय एमपीएससीनं घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं. या बैठकीनंतर आयोगानं संगणक आधारित परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. एकंदर 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9वीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो असं निरीक्षण नोंदवत तिसरी भाषा इयत्ता 5वी अथवा 6वीपासून सुरू करावी असं न्यायालयानं सुचवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीन स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. यातला एक प्रकल्प राजापूरमध्ये तर दुसरा प्रकल्प रत्नागिरीत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात सी प्लेन सेवा सुरू केली जाणार असून सीएनजी प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आणि पालखी मार्गावर यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. प्रथमच 5G वॉकी टॉकी QR कोड कृत्रिम बुद्धिमत्ता ड्रोन कॅमेरे आणि 350 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काल आढावा बैठकीत दिली. दरम्यान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण काल काटेवाडीत उत्साहात पार पडलं. त्याआधी ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं पायघड्या घालून स्वागत करण्यात आलं. पालखीचा मुक्काम आज सणसर इथं आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं गोल रिंगण चांदोबाचा लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या भक्तिभावात पार पडलं. आज पालखीचा मुक्काम तरडगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील विविध पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या स्थानकांमध्ये राज्यातल्या बारामती आणि नांदुरा या स्थानकांचा समावेश आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रायगड जिल्ह्यात जूनमध्ये पावसानं ओढ दिली असली तरी जुलैमध्ये अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. धरणातील पाणीसाठा वाढल्यानं पाणी टंचाईचं संकटही दूर झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सुरुवातीच्या काळात रायगड जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यानं लांबलेल्या खरीपाच्या 80 ते 85% पेरण्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आता पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात 64,000 क्षेत्रावर यंदा भाताची लागवड करण्याचे कृषी विभागाचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्याला जुलैमध्ये पावसानं झोडपून काढलं. अपेक्षित पावसाच्या तब्बल 34% अतिरिक्त पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आनंदी असला तरी पावसामुळे नद्यांना आलेले महापूर, दरडी कोसळण्याच्या 55 घटना यामुळे 11 जणांचे बळी गेले. पावसामुळे 20 धरणं 100% भरली आहेत. एकूण धरणात सध्या 88.22% पाणीसाठा आहे. पाऊस आणि धरणातील पाणीसाठा वाढल्याने जूनच्या अखेरीस भेडसावणारे पाणी संकट दूर झाले आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
0: राज्यात मान्सून

0: जूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला आहे. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाच्या 13 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या सरासरी 1,57,47,862 हेक्टर खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजेच केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आतापर्यंत भात 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. वर्धा शहरालगतच्या रोठा परिसरात 12 वर्षांच्या एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. गेल्या काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव शहरात काल पावसानं हजेरी लावली. हा पाऊस खरीप पेरणीसाठी उपयुक्त ठरेल अशी आशा शेतकरी करत आहेत. धुळे जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुका भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांचा तातडीनं निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी काल दिल्या. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना भारतानं गमावला. कार्डिफ इथं झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ आता 1-1 असे बरोबरीत आहेत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ 44 षटकात 233 धावात सर्व बाद झाला. इंग्लंडनं 45व्या षटकात 4 गडी राखून विजयासाठीचं लक्ष सहज गाठलं. आता रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एमपीएससीकडून संगणक आधारित परीक्षेला स्थगिती. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रीन स्टील प्रकल्प उभारणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि पावसानं ओढ दिल्यानं राज्यात खरीप पेरण्यांचा वेग मंदावला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: लेट्स जॉइन द मेगा प्लांटेशन ड्राइव. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का एक पेड़ माँ के नाम अभियान बन रहा ग्रीन दिल्ली का आधार. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी द्वारा 70 लाख पौधारोपण अभियान शुरू. सीएम रेखा गुप्ता जी के नेतृत्व में प्लांटेशन अब सुपर इजी. ग्रीन ड्राइव पोर्टल पर स्लॉट बुक कीजिए. नियरेस्ट नर्सरी से फ्री सैप्लिंग्स पाइए.
3: मैं रेखा गुप्ता दिल्ली की मुख्यमंत्री आपसे निवेदन करना चाहती हूँ कि क्लीन और ग्रीन दिल्ली के लिए मेगा प्लांटेशन ड्राइव का हिस्सा बने.
4: कैच द रेन. बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
5: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं. रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं. अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें. जलाशयों से गाद निकालें. अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर सुद्धा तुम्ही मस्त मस्त गाण्यांचा आणि गप्पांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। 10 वाजलेले आहेत, अर्थात मनस्पर्शी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आणि आज मस्त मस्त गप्पा मारण्यासाठी, छान छान तुम्हाला गाणी ऐकण्यासाठी इथे स्टुडिओमध्ये हजर आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा 100.1 MHz वर.
1: प्रत्येक दिवस खास असतो, प्रत्येक दिवसात काहीतरी खास दडलेलं असतं. बघा ना, आता जून जुलै महिना सुरू झाला, आपल्याला मग त्या आषाढी वारीचे वेध लागतात. प्रत्येक दिवसात असं काहीतरी खास असतं. आपण कधीतरी पावसाळा असला की किंवा उन्हाळा असला की किंवा एखादा ऋतूमधला बदल असेल, छान फुलांना बहर आला असेल, किंवा एखादा काहीतरी खास सामाजिक दृष्टिकोनातून एखादा महत्त्वाचा दिवस असेल, तर ह्या सगळ्याचा विचार करून आपण एखादा कोट किंवा तो सुविचार समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपल्या कार्यक्रमातून, नाही का? तर मग आजचा कोट सुद्धा तसाच खूप खास आहे. कदाचित मी सांगितल्यानंतर तुम्हाला त्यामागचं कोडं उलगडेल की मी हा कोट का घेतलाय. बरं, आधी कोट ऐकूया, तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर कोट असा आहे, आर्ग्यू दॅट ट्रू पीस रिक्वायर्स द प्रेझेन्स ऑफ जस्टिस, नॉट जस्ट द ॲबसेन्स ऑफ टेन्शन. अगदी खरं आहे. आपण म्हणतो की आर्ग्यू म्हणजे असं ते एखादा युक्तिवाद केला की खऱ्या अर्थानं शांततेसाठी केवळ तणाव असून चालत नाही, तर न्यायसुद्धा असणं म्हणजे एक न्यायपूर्ण वातावरण असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आता मी न्याय किंवा जस्टिस असे सगळे शब्द वापरल्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल की का बरं मी हा कोट आजच्या दिवसासाठी खास घेतलेला आहे. बघा, विचार करून, आपल्या आजूबाजूला इतक्या घटना घडताना दिसत आहेत, बातम्यांमधनं पाहायला मिळतं, वर्तमानपत्राच्या पानं चाळली की त्यातनंसुद्धा आपल्याला वाचायला मिळतं की काय चाललंय. बरं, अशा नुसत्या न्यूज जरी आपण स्क्रोल केल्या ना, हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं, तर मग जाणवतं काय घडतंय, लोकं का नाही शांतपणे विचार करत, असं क्षणभर मनालासुद्धा आपल्या वाटून जातं, नाही का? कुठेतरी शांततेची, तसंच तितक्या शांतपणे विचार करण्याची गरज आहे. समोरचा असा काही बोलला म्हणून आपण तितक्या सत्परतेनं रिॲक्ट व्हायची गरज आहे का? थोडं सबुरीनं घ्यावं, थोडं शांतीने घ्यावं, नाही का? तर मग चला, तुम्ही सुद्धा कार्यक्रमात नक्कीच सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. STD कोड आहे 02.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, आतापर्यंत मितेश आणि मेघा बोरले, सुहास पांडे, दीपा पालकर यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आज इंटरनॅशनल जस्टिस डे आहे आणि जगभर हा दिवस साजरा केला जातो। अर्थात न्याय यंत्रणेला चालना मिळावी, गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आजचा दिवस हा खास राखून ठेवलेला आहे। पीडितांना न्याय मिळावा, जागतिक पातळीवर मानवाधिकारांचं संरक्षण व्हावं, रक्षण करणं हे या दिवसामागचं खरं तर उद्दिष्ट आहे। 1998 रोजी खरंतर हा दिवस साजरा केला जावा म्हणून एक ठराव मंजूर करण्यात आला। आणि आपण बघतो की सगळ्याच देशांमध्ये जगभरातल्या शांतता, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था हे जर व्यवस्थितपणे त्यांचं पालन होत असेल नागरिकांकडनं म्हणा किंवा तिथल्या प्रशासनाकडून म्हणा, तर एक खूप छान आपल्याला चित्र त्या देशाचं पाहायला मिळतं। तिथे असलेली सुव्यवस्था अर्थात सगळ्यांना आकर्षित करते आणि मग जगातला सगळ्यात सुखी देश कोणता किंवा कुठल्या देशातले लोक सगळ्यात जास्त त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळतं, आनंदी आहेत किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या यादींमध्ये कुठल्या देशाचा नंबर अव्वल येतो हे बघण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात। अर्थात त्यासाठी न्याय, सुव्यवस्था ह्याचं काटेकोरपणे पालन केलं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
2: नमस्कार, मी अशोक पत्की. शब्द सुरांचा अविट गोडवा अनुभवा FM गोल्ड वर.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

तर मंडळी आपण ऐकत आहात मनस्पर्शी कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, तसंच 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीवरती. तर आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आत्तापर्यंत नाईक यांनी बँगलोर इथून, ते मूळचे दादरचे आहेत, गौरी आहे पार्ल्या इथून, तसंच जाधव अंधेरी इथून, मंगेश सांताक्रूज इथून, देसाई कळवा आणि प्रकाश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. खूप खूप धन्यवाद मंडळी. ते कार्यक्रमाविषयी त्यांची मतं किंवा आपण आज जे कोर्टबद्दल बोललो त्या संदर्भात त्यांनी त्यांचं मत सगळ्यांनीच व्यक्त केलं. तर आपण आपल्या पुढच्या गप्पांकडे वळूया. तर मंडळी, आपण बऱ्याचदा बघतो की थोडंसं एक काही वर्ष मागे जाऊन थोडंसं आठवायचा प्रयत्न करा की आपण ब्लूटूथ वापरायचो, एक वायरलेस तंत्रज्ञान तेव्हा ना ते नवीन नवीनच आलेलं होतं, तेव्हा वायफायसुद्धा ना असं थोडंसं एक एक पावलाने आपण त्याचा वापर करायला सुरुवात केला होता. पण हो, झालं कसं की हे ब्ल्यूटूथ जे नाव आहे ते आलं बरं कुठून? काय वाटतं तुम्हाला? त्याचं झालं असं की एक राजा होता हेरॉल्ड ब्ल्यूटेड नावाचा, आणि 10व्या शतकातला एक पराक्रमी राजा म्हणून त्याच्याकडे खरं तर पाहिलं जायचं. आणि डेन्मार्क आणि नॉर्वे या दोन्ही उत्तर जे युरोपीय देश आहेत त्यांचा तो मुख्य शासक होता. आणि त्याच्या युद्ध कौशल्यासाठी त्याचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालं. पण प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची आवड असते, तसंच या राजाला की नाही ब्लूबेरी खायला खूप आवडायचे, त्याच्यामुळे त्याचे दात असे कायम निळसर आहेत की काय असा एक भास निर्माण व्हायचा. आणि एकदा झालं असं की हे जे दोन देश आहेत त्या दोन्ही देशांमध्ये त्याने मैत्री

पूर्ण असे त्याने संबंध असे छान त्याने जुळवून आणले. बरं, हे सगळं झालं आणि मग आता उगवलं साल ते म्हणजे 1997. त्यावेळेला काही टेक्नॉलॉजीमध्ये अग्रेसर असणाऱ्या काही कंपन्यांमध्ये एक शॉर्ट रेंज रेडिओ तंत्रज्ञानावरती त्या काम करत होत्या. आणि हे जे तंत्रज्ञान आहे ज्याला शॉर्ट रेंज रेडिओ असं म्हणतात, ते मोबाईल म्हणा, कम्प्युटर म्हणा किंवा इतरही काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आहेत त्या संदर्भात हे जे गॅझेट आहे त्या सगळ्यांना ते वायरलेस ने कनेक्ट करणारं असं एक त्यांनी नवीन डिव्हाइस त्यांनी विकसित केलेलं होतं. त्यावेळेचे मुख्य इंजिनियर जिम गॉर्डन हे त्या काळामध्ये राजा हेरॉल्ड यांचं इतिहासाचं एक पुस्तक वाचत होते. त्यात त्यांना तो ब्लूटूथचा एक उल्लेख आढळला आणि त्यांना असं वाटलं की काय सुंदर आयडिया आहे. म्हणजे त्यावेळच्या एका शासनकर्त्या राजानं दोन गोष्टी एकत्र जुळवून आणण्याचा प्रयत्न केला. दोन देशांमध्ये त्याने मैत्रीपूर्ण संबंध केले, तसंच दोन वेगवेगळे जे डिव्हाइसेस आहेत ते एकमेकांना असेच कनेक्ट होणार आहेत, त्यांचे स्वभाव कितीही भिन्न असले. म्हणजे बघा, आपण वापरतो ते हेडफोन्स आणि घड्याळ किंवा इतरही अनेक गोष्टी आपण मोबाईलशी, टी व्हीशी किंवा तो टी व्हीसुद्धा मोबाईलशी कनेक्ट करतो, अर्थात वायफायच्या माध्यमातून. पूर्वी ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट करायचो. तर ह्या ब्लूटूथसाठीचा जो लोगो आहे ना, लोगो आपण बघतो तो सुद्धा बी आणि जे आपण ब्लूटूथमधला जो टी आहे किंवा तो हेरॉल्डमधला एच आहे ह्या सगळ्याचा उपयोग करून तो ब्लूटूथचा जो लोगो आहे तो जन्माला आला. किती छान आणि आगळीवेगळी गोष्ट आहे, नाही का? हे म्हणजे बी हे अक्षर आणि एच हे अक्षर हे वापरून ते त्यांनी तयार केलेलं आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट? तर मग चला एक छानसं गाणं ऐकूया रवींद्र बिजूर यांच्या स्वरातलं आणि मग त्यानंतर काही महत्त्वाचे संदेश आणि मग आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहे. तुम्हीसुद्धा गप्पांमध्ये सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. एसटीडी कोड आहे 022.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
4: आज अनेक श्रोते सांगतात की ही माहिती ऐकताना खूप मजा येते, किंवा रोजच आम्ही जेव्हा तुमचे कार्यक्रम ऐकतो तेव्हा वेगवेगळी माहिती आम्हाला ऐकायला मिळते, मध्ये मध्ये गाण्यांचा आनंद आम्ही घेत असतो। शुभांगी कार्यकर्त्यांना पेजर आठवला ब्लूटूथची गोष्ट ऐकताना, वसंत पारुंडेकर आणि मिलिंद टिपणीसांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे। तर म्हणजे कुठल्या गोष्टीचा अभ्यास हवा, आणि अभ्यास म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे शाळा। शाळा हे असं एक वय असतं ना, किंवा शाळे किंवा ते शालेय जीवनातच आपण म्हणूया, अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, म्हणजे फक्त त्या काय म्हणू आपण त्या एका वर्गापुरतं मर्यादित नसतं बरं का ते शिक्षण। आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी आपल्याला असायला हव्यात, कुठल्या गोष्टींकडे कशा पद्धतीनं पाहायला हवं, डोळसपणे कसं पाहायला हवं, किंवा त्या व्यक्तीच्या मनातली त्या मागची भावना काय, अशा अनेक अनेक गोष्टी आपल्याला या शाळेमध्ये शिकवल्या जातात। तर सांगली जिल्ह्यातली अशीच एक शाळा आहे कुल्लळवाडी इथली, आणि तिथे मुलांना माझी भाकरी या उपक्रमाअंतर्गत साधारणपणे 3 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चक्क शाळेच्या पटांगणामध्ये चूल मांडून भाकरी बनवण्याचे धडे दिले जातात। कारण कसं होतं की तिथे जेव्हा शेतीच्या कामासाठी आई बाबा हे काही काळासाठी मुलांपासून थोडे लांब असतात, किंवा त्यांचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ हा शेतावर जातो, तेव्हा मुलं नेमकं करणार काय, किंवा त्यांना भूक लागते, अशा वेळेला मग मुलांना ही भाकरी जी आहे ती बनवता यायला हवी। तिथलेच एक शिक्षक आहेत, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यातूनच त्यांनी माझी भाकरी हा उपक्रम राबवला। आणि ह्या ते शिक्षक जे आहेत भक्तराज गर्जे सर, त्यांनी ठरवलं की काही हरकत नाही, आपण स्वतः ती भाकरी बनवायचा प्रयत्न करूया। करायचा कसा,

तर तिथे अनेक घरांमध्ये आपण बघतो की शेतीचं म्हटलं की गाई म्हशी शेळ्या या असतातच, मग शेणसुद्धा येतं. सुरुवातीला त्यांनी मुलांकडनं शेळ्या म्हणजे जे शेण असतं त्याच्यावरनंच त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली. जेव्हा थोडासा हात बसला आहे असं लक्षात आल्यावर त्यांनी मुलांना सांगितलं, आता तुम्ही भाकरी थापायचा प्रयत्न करा. मग मुलांना त्यांनी भाकरी थापायला लावली, ते तव्यावर भाजायची कशी, त्याला वरनं पाणी कसं लावायचं, एक एक गोष्ट त्यांनी टप्प्याटप्प्यानं मुलांना शिकवलेल्या. आज तिथली मुलं इतकी छान भाकरी बनवत आहेत की एखादी सुगरण कशी भाकरी बनवेल अगदी तशीच भाकरी ही मुलं आपल्याला बनवताना दिसत आहेत. आहे की नाही एक आगळा वेगळा उपक्रम.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात। यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका। सोमवारी 20 जुलै

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
4: मंडळी, आता मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे। आज आपण छान छान विषयांबद्दल जाणून घेतलं आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोत्यांनी सुद्धा त्यांचा सहभाग नोंदवला। शुभांगी कार्यकर म्हणाल्या की खरं तर भाकरी करता येणं किंवा थोडाफार का होईना स्वयंपाक करता येणं किंवा घरकाम समजून घेणं ही खरं तर एक समानतेची वागणूक आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि हल्ली आपण बघतो की दिवसभरातला बराचसा वेळ हा ऑफिसच्या कामामध्ये जातो, मग ते वर्क फ्रॉम होम असेल किंवा मग ऑफिसला प्रत्यक्ष जाणं असेल। वर्किंग आवर्स खूप वाढलेले आहेत, त्यामुळे जर दोघांनीही काम समान वाटून घेतलं तर दोघांमधला एक सुसंवाद आहे तो वाढायला नक्कीच मदत होईल, नाही का मंडळी? तर असो, आज आपण आता याच नोटवर इथेच थांबूया आणि ठीक 11 वाजता आपण पुन्हा एकदा भेटूया युवा तरंग कार्यक्रमामध्ये। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही कार्यक्रमांचा आनंद नक्कीच घेऊ शकता।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी न्यूज ऑन AIR। या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही आनंद नक्कीच घेऊ शकता मस्त मस्त गाण्यांचा आणि आमच्या कार्यक्रमांचा। 11 वाजून गेलेले आहेत आणि युवा तरंग कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। युवक मंडळी, किती उत्साह, किती ऊर्जा त्यांच्यामध्ये असते नाही का, आणि मग ते ह्या जोशामध्ये एखादी अशी वेगळीच कामगिरी करून दाखवतात, कधीतरी त्यांनाही ठाऊक नसतं, अरेच्छा माझ्याकडनं हे नक्कीच होऊ शकतं का, किंवा मी जे ठरवलेलं आहे ते जर मी जिद्दीनं करायचं ठरवलं तर नक्कीच यशाला गवसणी घालू शकतो किंवा शकते। आणि याच जिद्दीवर अनेकांनी यशाला गवसणी घातली आणि आज आपण अशाच काही मंडळींबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये। तेव्हा ऐकू एक छानसं गाणं सिद्धार्थ महादेवन यांच्या स्वरातलं।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, सध्या की नाही ते फुटबॉल क्रिकेट ह्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे त्या टेस्ट मॅच, एकीकडे आपण बघतोय की लॉन टेनिस आणि ते विम्बल्डन सगळं सुरू आहे। आणि होतं कसं की आपली नजर पटकन जाते ते म्हणजे क्रिकेटच्या खेळाकडे। सध्या महिला खेळाडूसुद्धा तितकीच उत्तुंग कामगिरी करताना दिसत आहेत। त्यातलं एक नाव अगदी पटकन तोंडावर येते, ते म्हणजे क्रांती गॉड। हां, अगदी बरोबर सांगितलं की नाही मी। प्रत्येक भारतीयासाठी आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी खरं तर तो खूप अभिमानाचा क्षण होता। आणि त्याचं झालं असं की क्रांती गॉड जी आहे ती मूळची मध्य प्रदेशातली छत्तरपूर जवळच्या घौरा गावची रहिवासी आहे। आणि एक वेगवान म्हणजे मीडियम फास्ट बॉलर म्हणून ती खरं तर खेळते। देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मध्य प्रदेश आणि महिला प्रीमियर लीग अर्थात WPL मध्ये तसंच UP वॉरियर्सकडून सुद्धा ती छान तिने तिचं खेळी आपल्याला करून दाखवली। आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक त्या मैदानावरती इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात 5 बळी तिने घेतले आणि लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डवर तिचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं। अगदी प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी ती खूप अभिमानाची गोष्ट होती। प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की जेव्हा मी अशी काहीतरी चांगली कामगिरी करेन ना, तेव्हा माझं नाव तिकडे लिहिलं जावं किंवा मला असं काहीतरी करून दाखवायचं आहे ज्याच्यामुळे प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा आणि माझं नाव त्या बोर्डावर यायला हवं। याच्यासाठी प्रत्येक क्रिकेट खेळणारा जो खेळाडू आहे तो त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो आणि स्वतःकडून कशी छान कामगिरी करून दाखवता येईल यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो, सतत सराव करत असतो। पण ही कामगिरी करून दाखवली ती म्हणजे क्रांती गॉड हिनं।

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्य यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

मंडळी, सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रांती गौड हिची आणि तिने केलेल्या उत्तुंग कामगिरीची. खरं तर ही खेळी किंवा तिचं नाव या मोठ्या पटावर कोरलं जाण्याआधी तिनं काही दिवसांपूर्वी एक छोटीशी मुलाखत दिली होती आणि त्याच्यात तिने अगदी सहज म्हटलं होतं की मला काहीतरी करून दाखवायची खूप इच्छा आहे, काहीतरी वेगळं. त्याच्यावर अनेकांनी त्यामागे असं म्हटलं होतं की बघा तुला झेपेल तेवढं स्वप्न बघ. अनेकांनी कौतुकही केलं, कोणी कोणी प्रोत्साहनसुद्धा दिलं, कोणी म्हटलं की अरे इतकी लहान आहे पण स्वप्न खूप मोठी बघते आहे, तेव्हा तुला अगदी मनापासून शुभेच्छा. अनेकांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी होत्या आणि मग या लॉर्ड्सवरतीनं दमदार खेळी करत 5 बळी घेतले आणि मग त्या ग्रेट बॉलर्सच्या यादीत आता या छोट्याशा गावातून आलेल्या क्रांती गौडचं नाव लिहिलं गेलेलं आहे. खरं तर घरात 6 भावंड, पोलीस वडील जे आहेत ते पोलीस शिपाई, आई गृहिणी, खजुराहोपासून या गौरी क्रांतीचं जे गाव आहे ते अगदी जवळ आहे. तिथे जे प्रशिक्षक आहेत, अगदी पहिले प्रशिक्षक राजीव बिठारे, ते सांगतात की ती एवढी लहान होती, तिचे वडील मला घेऊन आले होते माझ्या अकॅडमीमध्ये, पण त्यांची तेवढी परिस्थिती नव्हती, मी तिला फीसुद्धा माफ केली होती सुरुवातीच्या काळात. आणि मग तिचा वेग आणि तिचा यॉर्कर हे इतकं ताकदवान होतं की त्यांनासुद्धा कुठेतरी खात्री वाटली असणार नक्कीच की ही पुढे जाऊन नक्कीच काहीतरी छान अशी कामगिरी करून दाखवेल. आणि मग तिच्यातली ही चुणूक, ही धमक त्यांच्या लक्षात आली. पुढे हळूहळू ती राज्य पातळीवर, मग देश पातळीवर तिने उत्तुंग कामगिरी करून दाखवली. आणि मग अर्थातच आपण सगळ्यांनी पाहिलं की तिने किती छान आंतरराष्ट्रीय एका त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तिने स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आता तर बघूया अजून पुढे आपल्याला या भारतीय संघाकडनं आणि क्रांती गौडकरनं कुठले नवीन अशा छान छान आपल्याला बातम्या किंवा एक वेगळंच उंची गाठणारं शिखर ही मंडळी आपल्याला करून दाखवतात. या सगळ्यांच्या मागे आपल्या शुभेच्छा तर आहेतच.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

हातात एक सांजडो कावते। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। मस्त मस्त मराठी गीत संगीताची पर्वणी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM।

0: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी। सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड।
1: म्हणजे आता आपण जिच्याबद्दल जाणून घेणार आहोत ना, तिने सुद्धा मनाशी ठरवलं की नाही, मला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे। आणि तिचं नाव आहे सिद्धी हाडवळे। आणि वयाच्या 20व्या वर्षी अमेरिकेमध्ये तिने कमर्शियल पायलट म्हणून शिक्षण जे आहे, प्रशिक्षण जे आहे, ते पूर्ण केलेलं आहे। अतिशय खडतर खरं तर हा तिचा प्रवास आहे। आणि एवढं सोपं नाही, कारण हे जे तिचं प्रशिक्षण आहे ते केवळ तिने जिद्दीच्या बळावर 28 महिन्यात तिने पूर्ण केलेलं आहे। राजुरी गाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये ते येतं खरं तर। आणि तिथे त्या संपूर्ण गावातच सध्या आपल्याला एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। अतिशय लहान अशा गावातून ती आलेली आहे। लहानपणापासूनच सिद्धीला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची तिची इच्छा होती। आणि मग थोडं मोठं झाल्यावर तिच्या लक्षात आलं की तिला पायलट व्हावं असं वाटतंय। तिचं स्वप्न आहे की हां, आपण पायलट व्हावं। मग तिनं काय केलं तर सोशल मीडियावरून, किंवा आपण बघतो की आपण इंटरनेटवर सर्च करतो, वेगवेगळी माहिती मिळवायचा प्रयत्न करतो, आणि तिने त्या संदर्भातली माहिती मिळवली। वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे तिनं पायलट कसं होता येईल किंवा हे प्रशिक्षण कुठून आपल्याला मिळू शकतं हे सगळं तिनं शोधून काढलं। तिच्या मग लक्षात आलं की अरे, हे शिक्षण जे आहे ते खरंच खूप खर्चिक आहे। त्यामुळे तिने ती गोष्ट तिच्या मनातच ठेवली होती। तिच्या लक्षात आलं की आपली कौटुंबिक जी आर्थिक परिस्थिती आहे ती कशी आहे, आपण मग हे करू शकू की नाही। 12वीची परीक्षा झाली आणि मग पुढे कोणतं क्षेत्र निवडायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा होता। खरं तर तिच्या वडिलांची इच्छा होती तिने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं, पण मग जेव्हा वडिलांशी तिचं बोलणं झालं त्याबद्दल मग त्यांनी विचारणा केली, काय बघ तुला काय व्हायचं आहे, पुढे काय शिकायचं ठरवलंयस, तेव्हा तिने सांगितलं की मला पायलट व्हायचं आहे। सुरुवातीला थोडासा नकार मिळाला। मुळात जेव्हा आपले घरातली जी मोठी मंडळी आहेत ना, ती आपल्याला नकार देतात, म्हणजे त्यांना आवडत नाही असं नसतं, ती तपासून बघत असतात बऱ्याचदा की नक्की ह्याची खरोखरच इच्छा आहे का, किंवा हिला असं खरोखरच वाटतंय का की आपण हे करून दाखवावं बरं, ते आपल्याला तपासून बघत असतात। आपण त्यांच्या या परीक्षेला कसं उतरायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। जर आपल्या मनात खरोखर इच्छा असेल ना, त्यांना वेगळं समजवावं लागतच नाही। आणि मग असंच पुढे काहीसं झालं ते सिद्धीच्या बाबतीत। काय झालं सांगते, ऐकूया मस्त असं गाणं।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM कूल।
1: तर मंडळी, जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल आणि आत्मविश्वास असेल तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो। आणि हे करून दाखवलं ते म्हणजे सिद्धी हाडवळे हिने। अगदी सुरुवातीच्या काळात तिला जेव्हा कळले की आता आपण नक्कीच आपल्याला जे स्वप्न आपल्या मनात आहे ते आपण नक्कीच पूर्ण करू शकतो, तेव्हा तिने मुंबईमधल्या एका नामांकित अकॅडमीमध्ये तिचं ग्राउंड क्लासेसचं जे प्रशिक्षण आहे ते तिने पूर्ण केलं। आणि मग त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ती अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं गेली। तिथल्या एका प्रतिष्ठित वैमानिक प्रशिक्षण संस्थेत तिने तिथे जाऊन व्यवस्थित शिक्षण घेतलं। जवळपास अडीच वर्ष ती आई वडिलांपासून लांब होती, कुटुंबापासून लांब होती, पण तिने ठरवलेलं की काहीही झालं तरी हे कठोर प्रशिक्षण जे आहे ते मी पूर्ण करणार, म्हणजे करणारच। परिश्रम, समर्पण आणि जिद्दीच्या बळावर जवळपास तब्बल म्हणजे आपण म्हणू त्याला 28 महिन्यात तिने हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आपलं ध्येय तिने गाठलेलं आहे। मंडळी, जर ठरवलं आणि जर स्वतःच्या स्वप्नांवर आपण विश्वास ठेवला, त्यासाठी आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण आपल्याला जे हवं आहे ते नक्कीच करू शकतो, नाही का? आणि आर्थिक अडचणींवर मात करत सुरुवातीला घरच्यांचा विरोध असतानाही तिच्याकडे जी असणारी तिची जी प्रबळ इच्छाशक्ती होती आणि जी जिद्द होती ना, त्या जोरावर तिनं करून दाखवलं की नाही, मी माझा निर्णय जो आहे तो बरोबर घेतलेला आहे। आणि तिने दाखवून दिलं की बघा, इतकं आपण म्हणतो की एखादी गोष्ट कठीण आहे पण ती सोपी कशी करायची हे तिनं तिच्या जिद्दीनं करून दाखवलेलं आहे। तिच्या जिद्दीला खरंच सलाम आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।

म्हणजे ठीक 12 वाजता आपण आनंद घेणार आहोत तो म्हणजे रंजक सफर या कार्यक्रमाचा. आणि आता मात्र युवा तरंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. तुम्ही कुठेही जायचं नाही, ऐकत राहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही कार्यक्रमांचा आनंद नक्कीच घेऊ शकता आणि मस्त मस्त गाण्यांचा सुद्धा तुम्ही आनंद नक्कीच घेऊ शकता.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही मस्त मस्त गाण्यांचा आणि गीतांचा अनुभव आणि आनंद नक्कीच घेऊ शकता। सोबत आहेत आमच्या या गप्पा।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: मंडळी, पावसाळ्याला सुरुवात होते, ज्येष्ठ, मग आषाढ, आषाढ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोरच येते म्हणजे वारी, वारकरी, तुळशी वृंदावन, एकादशी, संतांची मांदियाळी, पुंडलिक, विठोबा आठवतो, विठू माऊली म्हणून त्यांना प्रेमानं साथ घालतो। अर्थात आज आपण या वारीलाच जाणार आहोत आणि आजची आपली सफर जी आहे त्या ही मंडळी आज वारकरी जी आहे ते आता पंढरपूरला पोचतील एकादशीपर्यंत। आणि मग ही जी वारी आहे याच्यामधल्या कुठल्या कुठल्या खास गोष्टी आहेत या सगळ्याबद्दल आज आपण रंजक सफरमध्ये त्या संदर्भात बोलणार आहोत। मुळात वारी किंवा वारकरी, टाळकरी, पखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा समावेश याच्यामध्ये होतो। आणि मग पुढे या सगळ्याचं रूपांतर जे आहे ना ते दिंडीमध्ये होतं। दिंडीची स्वतःची अशी एक शिस्त असते, काही अलिखित नियम असतात, या सगळ्या नियमांचं पालन जे आहे ही वारकरी मंडळी जी आहेत ती करतात। आणि मग याच्यामध्ये मृदुंग वाजवणारे असतात आणि इथे जे वारकरी मंडळी जे नृत्य करतात त्याला दिंडी नृत्य असं सुद्धा म्हटलं जातं। मुळात वारी आणि दिंडी हे कितीतरी आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे, नाही का? नुसतं वारीला चाललं आहे एखाद्या आपल्या ओळखीची व्यक्ती जी आहे ती असं कळलं तरी सुद्धा आपल्या तोंडून असं विठोबा माऊली असं पटकन येऊन जातं, नाही का? तर मंडळी, आज माझा प्रश्न देखील तुम्हा सगळ्यांना तसाच आहे की वारी असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिली वहिली गोष्ट कुठली येते बरं तर सांगा मला। अतिशय सोपा प्रश्न आहे, एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे याचं की वारी असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर पहिली वहिली गोष्ट कोणती येते। दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35। एसटीडी कोड आहे 022 आणि सगळ्या श्रोत्यांना एक छोटीशी विनंती आहे की तुमचं उत्तर पटापट सांगा, कारण पुढचे श्रोतेसुद्धा त्यांचं उत्तर देण्यासाठी, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी खूप उत्सुक असतात। तेव्हा मला पण आज जाणून घ्यायचं आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये किती सगळ्यात जास्तीत जास्त श्रोते बरं सहभागी होत आहेत। चला तर मग लवकरात लवकर फोन करा आणि मला सांगा वारी दिंडी असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिली वहिली गोष्ट कोणती येते।

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी, मराठी गाणी आणि गप्पांची सुरेल साथ. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात जगभरात FM गोल्ड वर नक्की ऐका.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: होगी हमारी जी और टीबी की हार।
1: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
2: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
0: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हैपनिंग, अस्तो सदा मियता ड्रीमिंग।
4: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
5: नमस्कार, मी विश्वजीत जोशी। आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर।
6: तर मंडळी, मी प्रश्न विचारला होता तुम्हाला की वारी दिंडी असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर येणारी पहिली वहिली गोष्ट कोणती आहे। बरं, दीपा पालकर म्हणाल्या की शिस्त आणि तुळशी वृंदावन, शुभांगी कार्यकर म्हणाल्या की तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या ज्या महिला असतात त्या आणि त्यांचा, तसंच अनेक वारकरी मंडळी ज्यांचा एक पांढरा शुभ्र असा एक तो पोशाख असतो तो आणि शिस्तबद्धता त्यांच्या डोळ्यासमोर आली। त्यांनी सुद्धा 2 वर्षापूर्वी वारी केली होती। अंकिता परब म्हणाल्या की भक्ती डोळ्यासमोर येते। मंगला शेठ म्हणाल्या की विठ्ठलाचं रूप डोळ्यासमोर येतं। शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल्या की विठ्ठल रकुमाई डोळ्यासमोर येतात। मंगला आंग्रे म्हणाल्या की उत्कृष्ट मॅनेजमेंट डोळ्यासमोर येतं। तर संतोष म्हणाले की वारकरी संप्रदायच डोळ्यासमोर येतो। काशीनाथ अलिबाग इथून म्हणाले की पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर येते। तसंच विठ्ठल आणि पायी चालत जाणं असं आपल्याला कळवलेलं आहे निलय यांनी की एकूण शिस्तबद्धता, पायी चालत जाणं, ही असे अनेक मंडळी सांगतायत आपल्याला। वारी किंवा दिंडी हा शब्द आपल्या जेव्हा कानावर पडतो तर दिंडी या शब्दाचा एक असाही अर्थ आहे की दरवाजा। त्याच्यामुळे दिंडीत राहून भजन करत जाणं म्हणजे त्या विठ्ठलाला समर्पित असं आपलं आयुष्य आहे असं समजतात ही सगळी वारकरी मंडळी। वारी करणारा म्हणून तो वारकरी। आणि ही जी वारकरी मंडळी आहे ती वर्षातून 2 वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस आणि कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात आणि त्या विठ्ठलाचं दर्शन घेतात। या वारीमध्ये टाळ, मृदंग तसंच हे वाजवत ही मंडळी जातात। अभंग किंवा गण गवळणसुद्धा गातात। संतांचे अभंग यामध्ये आवर्जून गायले जातात। आणि या इथे जो आपण म्हणतो की याच्या जो ताल धरला जातो त्याला दिंडी नृत्य असं म्हटलं जातं। बरं का मंडळी,

0: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश ओक, आपण ऐकत आहात FM गोल्ड।
1: तर मंडळी, प्रत्येकाला ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची, आणि मी प्रश्न विचारला होता की वारी दिंडी असं म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर अगदी पहिलं काय येतं बरं? तर आपल्याला कळवलेलं आहे वसंत पारुंडेकर यांनी की पायी चालत जाणं, प्रवास करणं। तर सीमा निनावे यांनी कळवलेलं आहे की रिंगण आणि विठोबा हा डोळ्यासमोर येतो। तसंच आपल्याला कळवलेलं आहे संतोष शिंदे यांनी की ज्ञानबा तुकारामाचा जो गजर आहे तो कानावर पडतो, तर ते पहिल्यांदा त्यांच्या

समोर येतं. चंद्रकांत पाटील म्हणाले की शिस्त, या वारकऱ्यांमध्ये असणारी जी शिस्त आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आपण या विठुरायाचं जे अगदी छान रूप आपल्या डोळ्यासमोर असतो, तो सावळा सुंदर असं ते विठुरायाचं रूप आहे, तो विटेवरी उभा आहे, म्हणजे काय तर समचरण भाव आहे, दोन्ही पाय समान भार देऊन उभा आहे, त्याच्यामुळे तो कुठल्याही भक्तामध्ये भेदभाव करत नाही, प्रत्येकाला समान न्याय देतो. कमरेवर हात ठेवून उभा आहे म्हणजे काय तर कटिस्थ, दोन्ही हार त्याचे कमरेवर आहेत, समतोल किंवा बॅलेन्स साधणं, हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधणं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. तो भक्तांना काय सांगतो त्याच्या ह्या कृतीमधून की सुख दुःख आहे किंवा आयुष्यामध्ये जे काही प्रसंग येतात त्याच्यामध्ये संयम आणि समतोल हा राखता येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच विठुरायाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचे जे एक मूर्ती स्वरूप जे आपल्या डोळ्यासमोर आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मस्तकावर त्याचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं, विठ्ठलाच्या डोक्यावर मुकुटामध्ये जे शंकराचं प्रतीक आहे ते शिवलिंग आहे, शैव आणि वैष्णव ह्यांच्या ऐक्याचं ते प्रतीक आहे, म्हणजे सगळेजण आपण अगदी एकजुटीनं राहू शकतो हा त्यामागचा संदेश आहे. त्याच्या गळ्यात कौस्तुभ मणी आहे, अगदी अंतःकरणातील शुद्धता किंवा निस्वार्थ भाव भक्तीमध्ये असतो तो प्रत्येकांना आचरणात आणायला हवा, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. तसंच श्रीवत्स चिन्ह आहे, माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. जेव्हा आपण भगवंताच्या चरणी लीन होतो किंवा त्या भक्तीमध्ये आपण रममाण होतो तेव्हा तो प्रेमभाव, तो प्रेमवास आपण अनुभवतो आणि हा जो आलेला अनुभव आहे तो कायम आपण जपणं खूप गरजेचं आहे. तसंच शंख चक्र गदा पद्म हे आपल्याला विठ्ठलाच्या हातात पाहायला मिळतात, ही चार आयुधं आहेत. एकूणच नियंत्रण राखणं, तसंच आपण विचार काय करतो किंवा आपलं मन काय सांगतं ते विचलित होऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि एकीकडे आपल्याला मकर कुंडले पाहायला मिळतात, ते एक स्थिरतेचं प्रतीक आहे, सृष्टीचं चक्र आहे आणि हे सगळं एक समान लयीमध्ये सुरू आहे आणि आपण ह्या सगळ्याचा समतोल राखणं, तो राखणं इतकं सोपं आहे का तर नाही आहे, पण त्याने अर्थात त्या विठुरायाने त्याच्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलेलं आहे, त्यामुळेच आपण त्याच्या चरणी अगदी सहज लीन होतो, नाही का मंडळी?

0: ऐकत राहा 100 नंबरी सोनं 100 नंबरी गाणं माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी.
1: तर मंडळी कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आज तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका. मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी दिलेलं आहे, खूप मस्त वाटलं तुमचे अभिप्राय किंवा एकंदरच तुमची त्यामागची भावना ऐकून सुद्धा. आजच्या कार्यक्रमामध्ये अशोक कोकणे सुद्धा सहभागी झाले होते. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की मुळात एक तर वारी म्हटल्यावर की नाही आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात. त्याआधीसुद्धा मी असं म्हणेन की आता सुरुवात होणार आहे वारीला, वारकरी मंडळी पंढरपूरला पायी चालत जाण्यासाठी सुरुवात करतात. त्यातही आपल्याला कुठल्या दिवशी कुठल्या पालखीचं प्रस्थान होणार आहे याची एक आपल्याला छान ते असं वेळापत्रकच म्हणू आपण त्यांचं, एक ते शिस्तबद्धता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही सगळी मंडळी टाळ मृदुंगाचा तालावरती जयघोष करत पायी पंढरपूरला चालत जातात. आणि मग इथे हे सगळेजण जे आहेत ते अगदी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होतात. या वारीमध्ये अजून एक खूप छान गोष्ट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते, ती म्हणजे रिंगण. तर तुम्ही आज मला सांगायचं आहे या रिंगणाचे किती प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला ठाऊक आहेतच, मी पुन्हा एकदा सांगते 4515-4134 आणि 4515-4135. STD कोड आहे 022. या वारीमध्ये की नाही आपल्याला वारकरी कीर्तन करताना दिसतात आणि पूर्वरंग आणि उत्तर रंग असे दोन भाग त्यांनी केलेले आहेत. आणि प्रत्यक्ष कीर्तन सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकरांचं भजन जे आहे ते सुरू असतं. जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात कीर्तन सुरू होतं आणि मग रूप पाहता लोचनी किंवा मग सुंदरते ध्यान हा अभंग घेतात. आणि मग त्यानंतर निरूपणाचा अभंग जो आहे तो सुरू होतो. निरूपण झाल्यानंतर मग एखादा अभंग त्याचं गायन सुरू होतं आणि उत्तर रंगामध्ये निरूपणाच्या अभंगाचं सखोल आणि सविस्तर असं विवेचन जे आहे ते केलं जातं. एकूणच हे जे आपण म्हणतो की शिस्तबद्धता इथे सुद्धा आपल्याला या कीर्तनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी चला मग आता मला लवकरात लवकर सांगा की किती प्रकारचे रिंगण आणि रिंगणाचे प्रकार जे आहेत ते कोणकोणते आहेत. बरं लवकरात लवकर मला सांगा. ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वस्त्राव देशपांडे यांच्या स्वरातलं हे अप्रतिम असं गाणं.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, आपण आज वारीबद्दल बोलत आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर या पालख्यांचं प्रस्थान होतं आणि या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते ती विठुरायाच्या दर्शनाची आणि पांडुरंगाच्या भेटीनं हे वारकरी धाव घेतात, त्याला धावा असं म्हटलं जातं। त्याचं असं आहे की संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा जो धावा आहे तो वेळापूर इथून म्हणजे खुडूसपाटी इथे होतो, तर संत तुकाराम महाराज पालखीचा जो धावा आहे, जो टप्पा आहे, तो पिराची कुरोली म्हणजे तोंडली परिसर जो आहे तिथून खरं तर हा धावा होतो। हा धावा म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येकाला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते आणि मग मला कसं ते दर्शन लवकर होईल किंवा त्या विठ्ठलाचं रूप मला कसं डोळ्यात साठवता येईल यासाठी हा धावा असतो। मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की रिंगण जे आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला किती प्रकारचं रिंगण पाहायला मिळतं आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं बरं हे रिंगण, तर ह्याच्यात गोल आणि उभं रिंगण असं ह्याचे साधारणपणे दोन प्रकार आहेत। तर रिंगण सोहळ्यामध्ये अनेक वारकरी खरं तर सहभागी होतात। एक अश्व जो मधोमध गोल फिरतो आणि अर्थात जशी जागा तिथं अवेलेबल असेल त्याप्रमाणे ते गोल रिंगण तिथे आपण रांगोळी काढली जाते ती बघतो, अशी श्रद्धा आहे की ह्याच्यावर माऊली आहेत आणि मग अर्थात सगळेजण जेव्हा तो अश्व तिकडनं पळत जातो त्या पायाखालची माती जी आहे ती कपाळी लावण्यासाठी अनेक वारकरी श्रद्धेनं पुढे येतात आणि त्या अश्वाच्या पायाची जी धूळ आहे ती कपाळी लावल्यावर त्यांना खूप समाधान वाटतं। तर असा हा सोहळा खरं तर आषाढी एकादशीपर्यंत हे जे मंडळी वारकरी मंडळी चालत जातात ना तेव्हा आपल्याला पाहायला मिळतो आणि फक्त महाराष्ट्रातूनच नाही बरं का तर आंध्र आणि कर्नाटकातून सुद्धा अनेक मंडळी इथं येतात या वारीसाठी।

तर मंडळी, आतापर्यंत संजय गांधी, शुभांगी कारेकर, तसंच दीपा पालकर, नीलम राणे, सुशील पाटील आणि माधवी जोशी यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. अनेक मंडळी अजून सुद्धा फोन करत आहेत, सगळ्यांचे फोन घेणं शक्य होत नाही. तर मंडळी, अशी ही वारी टाळ मृदुंगाशिवाय, त्या वारकऱ्याशिवाय अगदी अपूर्ण आहे. आणि रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल म्हणत मनात जे काही दुःख आहे किंवा जे काही आहे ते सगळं बाजूला सारून ही वारकरी मंडळी एका सुरात नाच जयघोष करत त्या पंढरपुरात विठुरायचं दर्शन घ्यायला जातात. विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर पुंडलिकाचंही दर्शन तितक्याच आवर्जून घेतलं जातं. गोपाळकाल्याला सुद्धा महत्त्व आहे, त्यामुळे दशमीपासून चतुर्दशीपर्यंत इथं कार्यक्रम सुरू असतात खरं तर. आणि उपासनेसाठी करण्यात आलेल्या जे सगळे मंडळी एकत्र येतात ते अगदी भक्तिभावानं एकमेकांची गळा भेट घेतात. तर मंडळी, असा हा सोहळा आता आषाढी एकादशी लवकरच जवळ येते, आपल्याला सध्या रील्सच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहे, तसंच विविध बातम्या किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा आपल्याला त्या संदर्भातल्या बातम्या पाहायला मिळतात. आणि एकदा तरी वारी करावी असं प्रत्येकाला वाटतं ह्या वारकऱ्यांना पाहिल्यावर, नाही का? तर मग चला मंडळी, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. एक छानसं गाणं तुम्हाला मी ऐकवते आणि आता मात्र तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एकदा एका छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन मंडळी, आणि एक छानसा विषय घेऊन तर नक्कीच येईन. पण तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्याला अजिबात विसरू नका. ठीक एक वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र, जे दिल्ली केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करू.

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. हरियाणात जिंद इथं 14,700 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली. त्यात 2 वैद्यकीय महाविद्यालयं, कुरुक्षेत्र इथं शीख संग्रहालयाची पायाभरणी, चंदीगड इथं 4,700 कोटी रुपयांहून अधिक पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी, दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्गाच्या पूर्णपणे प्रवेश नियंत्रित पॅकेजचं लोकार्पण आणि जालंधर इथं रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी एकूण सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले,
1: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभासाठी हरियाणातल्या जिंदचे नाव इतिहासात कोरलं जाईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातल्या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यावेळी ते बोलत होते. शक्तिशाली 3,200 अश्वशक्तीच्या या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली आहे. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला असून भारतातली हायड्रोजन रेल्वे त्या सर्वांमध्ये अधिक ताकदीची आहे असं ते यावेळी म्हणाले. जागतिक युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोलची आयात प्रभावित झाली असताना अशा पर्यायी इंधनाचा वापर भारतासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या रेल्वेगाडीचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातच केली गेली आहे. ही रेल्वेगाडी 10 डब्यांची असून 2,500 प्रवासी वाहून नेऊ शकते. जिंदनंतर अशी रेल्वे कालका ते शिमला या मार्गावर चालवण्याची योजना आहे. ही गाडी ताशी 75 ते 110 किलोमीटरचा वेग गाठू शकते. या रेल्वे तंत्रज्ञानात हायड्रोजन इंधनाचं रुपांतर विजेमध्ये केलं जातं आणि यातून कोणतेही हानिकारक वायू उत्सर्जित होत नसून फक्त पाण्याची वाफ बाहेर सोडली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून पश्चिम बंगालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जुमागाच इथं सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दलाच्या 18व्या बटालियनला ते उद्या भेट देऊन प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. वृक्षारोपण तसेच अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करतील. त्यानंतर ते सिलीगुडी इथं उत्तर कन्यामध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका घेतील. यात पश्चिम बंगालमध्ये नवीन फौजदारी कायदे, जन्ममृत्यू नोंदणी इत्यादी बाबतीत चर्चा होईल. उद्या संध्याकाळी ते कोलकात्याला रवाना होतील. तिथे ते राज्यातल्या कायदे आणि सुव्यवस्थेसंबंधातल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. नंतर ते कोलकात्याच्या राष्ट्रीय वाचनालयातल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते अमूल बंगाल डेअरीच्या नवीन दही उत्पादन कारखान्याची पायाभरणी करणार आहेत. येत्या 20 तारखेला सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 19 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहे. हे अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण कायदे चर्चा मंजुरीसाठी घेतले जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये पाटण जिल्ह्यात एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए महम्मदशी संबंधित असलेल्या 5 जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या 8 संशयित जैश ए महम्मद सदस्यांच्या चौकशीदरम्यान या 5 जणांबद्दल माहिती मिळाली होती. हे सर्व आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या प्रयत्नात होते असं एटीएसनं म्हटलं आहे. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत एटीएसच्या ताब्यात दिलं आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात आज सकाळी शाळेच्या वाहनाला रेल्वेगाडीनं धडक देऊन झालेल्या अपघातात 3 विद्यार्थ्यांसह 4 जणांचा मृत्यू झाला. अजीमगंज कटवा विभागात

येणाऱ्या कर्णसुबर्णा आणि गोविंदपूर स्थानकादरम्यान असलेलं रेल्वेचं उघडं फाटक ओलांडून जाताना ही दुर्घटना घडली. या वाहनात 10 विद्यार्थी होते. या अपघातात 4 विद्यार्थी आणि वाहनचालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. गोवा सरकारनं गोव्यातल्या कॅसिनोंच्या गेमिंग भागात 21 वर्षांहून कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्रालयानं याबद्दल जारी केलेल्या एका अधिनियमात ही माहिती दिली आहे. गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांजवळ उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांनी परवाना शुल्क वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर 18% दंड लावला जाईल असंही या अधिनियमात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल एनटीएनं अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जाहीर केला आहे. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येणार आहेत. जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 प्रदर्शनाचा आज नवी दिल्लीत यशस्वी समारोप झाला. देशविदेशातील प्रदर्शक, खरेदीदार, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनात सहभागी झाले होते. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे वस्त्रोद्योग उत्पादन, खरेदी विक्री, नवोन्मेष आणि गुंतवणुकीसाठीचे भारताचे जागतिक पातळीवर महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्थान अधिक दृढ झालं आहे. भारत टेक्स 2026 या प्रदर्शनाला वस्त्रोद्योगातील दिग्गज उत्पादक आणि जागतिक खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती भारत टेक्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार गोयंका यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू PV सिंधू हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जपानची माजी विश्वविजेती आणि जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असलेली नोझिमो ओकोहिरा हिनं स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सिंधूला वॉकओव्हर मिळाला आहे. जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावर असलेल्या सिंधूनं याआधीच्या फेरीत 5व्या स्थानावर असलेल्या चीनच्या हान युई हिला हरवून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत तिचा मुकाबला आता 4थ्या स्थानावरच्या चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या रविवारपासून मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया देशांच्या दौऱ्यावर जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या दौऱ्यावर. विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण. भारतातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित 5 जणांना गुजरात ATSकडून अटक. आणि पश्चिम बंगालमध्ये शाळेच्या वाहनाला रेल्वेची धडक, 4 जण ठार तर 5 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

शुभलक्ष्मी कुलकर्णी यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: बारिश हो जाएगी, लेकिन ना ही बारिश आती है और ना ही ये गर्मी कम होती है. लेकिन कोई बात नहीं, आज नहीं तो कल बारिश आनी ही है, क्योंकि बारिश का महीना शुरू होने वाला है. बारिश आ जाए या कल आए, लेकिन ये गाना तो हम आपको आज ही सुनाएंगे.